तेरी जान विच वसी साडी जान सोनिया, तेरी जान विच वसी साडी जान सोनिया, सानू मिल जा तू।